पानी बाबा रे मा सारे निजा पानी बाबा रे मा रे सानी रे सानी पानी सारे बाबा बाबा रे मा रे सगा नीली पानी बाबा रे बाबा रे मा रे सगा सानी पानी बाबा रे बाबा रे मा रे सगा नीली पानी बाबा रे बाबा रे मा रे सगा